ती आडवेसवे मलायकतुं मी प्रोग्राम प्रोग्राम गामी गेनस्तेनी मातिवेर वेगें वा मलायकतुं अदि मलकूती आलम मी फोतु गाहिमिने मालुमात मी फोय दिवेह बातर जमा कोरेपी डॉक्टर इक्राम अब्दुस सत्तार मी डॉक्टर उमर सुलेमान अलाश्कर आरबी बहुन लिव वाफावा आलमुल मलायकतुल अब्रार मी फोतुगे दिवेह तर्जमा फोतु गाहिमिने आयत का हदीस द विदार वेदेवी अलकारी फिराक मोहम्मद फुल